सुप्रभात, नमस्कार. FM 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर, 16 आषाढ, शके 1948, दिनांक 7 जुलै 2026, सकाळचे 5:57 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेप प्रसारित होतील. आम्ही

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. चिंतन आज यामध्ये व्यक्तिमत्व याविषयी वीरभद्र मिरेवाड यांचे विचार ऐकूया.
1: अध्यात्मात आत्म्याला जसे महत्व, तसे विज्ञान युगात व्यक्तिमत्वाला. प्राचार्य शिवाजी भोसले म्हणायचे, व्यक्ती हेच जीवनाचे मूलभूत परिमाण आहे. विचार करते ती व्यक्ती, सुखदुःख अनुभवते ती व्यक्ती, काव्यलेखन आणि संशोधन करते ती व्यक्ती. व्यक्तीशिवाय समाज नाही, राष्ट्र नाही, जग सुद्धा नाही. या व्यक्तीचे जे सत्व तेच व्यक्तिमत्व होय. रंग, रूप, वेशभूषा, मुद्रा या कुठल्याच गोष्टीवरून व्यक्तिमत्वाचा अंदाज करता येत नाही, तर दिसता क्षणीच नयनात जे प्रभाव पाडते त्याला व्यक्तिमत्व म्हटले जाऊ शकते. व्यक्तिमत्व आपल्या जीवनाच्या सतारीचे संगीत असते. त्यातून उमटणारं प्रत्येक गाणं जीवनाच्या हिऱ्याला पैलू पाडते. संस्कारातून, प्रयत्नातून, प्रयोगातून, जीवनाच्या 10 अनुभवातून व्यक्तिमत्व बदलता येऊ शकते. हा अनुभव मानवी मूल्यांचा आविष्कार करणाऱ्यांनी अनुभवला. आपले अप्रकट अंतरंग व्यक्त करत असताना आपला आकृतीबंध तेवढ्याच नेटाने बांधावा लागतो हे व्यक्तिमत्वाच्या विकास करणाऱ्यांनी डोळसपणे ध्यानात घेतलं पाहिजे. आई, वडील, शाळेतील शिक्षक यांचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव मुलावर सदोदित पडतो. सुविद्य, सुशील, सुसंस्कृत आणि प्रेमळपणाने वागणे हा भूलोकीचा स्वर्ग आहे. या स्वर्गात मुले वाढली तर देशाचं भविष्य उज्ज्वल होईल या तिळमात्र शंका नाही. मग कुठलेच व्यक्तिमत्व शिबिर भरवण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपल्या सदनात एक शिबिर भरवावे, म्हणजे राष्ट्र उन्नत होईल. स्वामी विवेकानंद म्हणायचे, माणसाचं मन निकोप असावं, मनगट मजबूत असावं, बुद्धीत धग असावी, वर्तीत रग असावी, माणूस सव्यासाची असावा, तर माणसांचे व्यक्तिमत्व संपन्न होऊ शकते. गांधीजींच्या अंगावर पंच्याशिवाय कुठला कपडा नसतानाही हातात मीठ घेऊन नमका कायदा तोड दो अशी सिंह गर्जना करताच ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला. अंगावर फाटक्या कपड्यांच्या चिंध्या, डोक्यावर खापराचे शिरस्त्राण घेऊन गाडगे महाराज आयुष्यभर हिंडले. ते जीवनभर खराट्याचे बादशाह होते. ते एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नसत. सदोदी त्यांचा समाजसेवेचा नित्यक्रम चालू असायचा. म्हणून आचार्य अत्रे म्हणायचे, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे पाण्यात आणि गाडगे महाराजाला पाहावे कीर्तनात. गाडगे महाराजांनी झाडून केवळ रस्ते झाडले नाहीत, तर माणसांच्या मनावरील खोट्या प्रतिष्ठेची धूळ झाडून काढली. ह्या आणि अशा कितीतरी विभूतीचे वागणे साधे, पण व्यक्तिमत्व किती प्रभावी होते. म्हणून व्यक्तिमत्व हे स्वकार्यकर्तृत्वाने प्रतीत झाले पाहिजे. काहींचे व्यक्तिमत्व अभ्यासांत सिद्ध होते. व्यक्तिमत्व कुटुंबातील वातावरण, आई वडिलांचे परस्पर संबंध या सर्व सामाजिक घटकावर अवलंबून असते. गर्दीच्या जागी असणाऱ्या झोपडपट्टीतील भांडणखोर आणि वेशनी आई वडिलांची मुले बिघडण्याची शक्यता अधिक असते. ज्यांना जन्मतः चांगले वातावरण लाभते त्याची जीवनमार्गावरची वाटचाल सुकर होते. मूल घराबाहेर पडते आणि शाळेत जाते. शाळेत ते बराच काळ राहते. शाळा ही त्याची दुसरी आई होते. गुरुजनांचे व्यक्तिमत्व मुलांना प्रभावित करते. मुली बाईची आणि मुले सरांची शैली नकळत उचलतात. मुलांना चांगले मित्र शाळेत भेटतात. वाईट संगतही तेथेच लागण्याची शक्यता असते. आनंदी, अभ्यासू, चारित्र्यवान आणि तळमळीचे शिक्षक लाभले की मुले गगनाला भिडतात.

0: व्यक्तिमत्व हे काही पुतळ्याप्रमाणे स्थिर नसते, ते गतिमान व परिवर्तनशील असते. कधी ते परिस्थितीत बदल घडून आणते तर कधी परिस्थितीनुसार स्वतः बदलते.
1: वीरभद्र मिरेबाड यांचे विचार आपण ऐकले. विषय होता व्यक्तिमत्व. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:10 आणि 7 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिवंदना. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर, शंकर महादेवन यांच्या स्वरामध्ये संत एकनाथ महाराजांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी.

भक्तिवंदना कार्यक्रमात यानंतर ऐकूया पारंपरिक रचना, स्वर आणि संगीत आहे संजीवनी भेलांडे यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती वंदना, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर संत रामदास स्वामी यांची रचना, गायली आहे संजीव अभ्यंकर यांनी, संगीतबद्ध केली आहे केदार पंडित यांनी.

श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये अरुणा ढेरे यांची भक्तिरचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती मिलिंद जोशी यांनी. या गीताबरोबरच भक्तिवंदना भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. सकाळची 6:35 झाली आहेत. ओळख करून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची, अर्थात रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषी सल्ला. यात मशागतीत आधुनिक तंत्रज्ञान याविषयी संकलित माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आपण ऐकाल. 7:00 देशभक्ती गीत. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरहून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 सुगम संगीताचा आनंद आपण घ्याल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमी आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वयित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती सादर करते सदानंद कांबळी. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. विविध भरती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल 9:00 ते 10:00 या वेळेमध्ये. 10:00 गीतशिल्प हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. यात कंपनी धूम हम सब चोर है इतिहास कहीं प्यार ना है आणि मेला या चित्रपटातील गाणी आपण ऐकाल. 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन अभिवाचक लेखिका आशा बगे अभिवाचक जयश्री पुराणिक याचा भाग 28 आपण ऐकाल. 10:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात बालाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीत आपण ऐकाल. 11:00 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घ्याल. 12:00 ते 1:00 या वेळेमध्ये वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसानवाणी. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. 11:00 राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. आमची आजची सभा समाप्त होईल 11:10. श्रोतेहो, ही होती ओळख आमच्या आज सहक्षेपित आणि प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची, अर्थात रूपरेषा. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: FM बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं नांदेड केंद्र. आता ऐकूया कार्यक्रम कृषी सल्ला. आजच्या कार्यक्रमात मशागतीत आधुनिक तंत्रज्ञान याविषयी संकलित माहिती.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया प्राथमिक मशागतीमध्ये सहाय्यक आधुनिक तंत्रज्ञान याविषयीची माहिती. मंडळी आता आपल्याला प्रश्न पडला असेल प्राथमिक मशागत म्हणजे काय. तर मंडळी जमीन पिकाच्या पेरणीसाठी किंवा लावणीसाठी तयार करताना केली जाणारी पहिली आणि सर्वात मुख्य मशागत म्हणजे प्राथमिक मशागत. यामध्ये कडक झालेली जमीन खोलवर खोदली फाडली आणि उलथापालथ केली जाते. प्राथमिक मशागतीची खोली साधारणपणे 10 ते 30 सेंटीमीटर पर्यंत असते. याची प्रमुख उद्दिष्टे ती अशी असतात, जमिनीचा कडक झालेला थर फोडणं, मातीची उलथापालथ करून खालची सुपीक माती वर आणणं आणि हवेचे विसरण अर्थात एरिएशन सुधारणं, मागील पिकांचे अवशेष आणि तण मातीत गाडणं, असे अवशेष कुजून खत बनण्यास मदत मिळते. मातीतील हानिकारक कीटक आणि त्यांच्या आळ्यांना उन्हात उघडे पाडून नष्ट करते. मंडळी माती आणि पिकाच्या प्रकारानुसार अवजारे निवडताना काय काळजी घ्यावी. तर मंडळी चुकीच्या अवजारांच्या वापरामुळं जमिनीचे नुकसान होऊ शकतं आणि इंधनाचा खर्च वाढतो, त्यामुळं या बाबी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये मातीच्या प्रकारानुसार भारी आणि काळी कसदार माती, या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि ती सुकल्यावर कडक होते. अशी माती खोलवर फुटण्यासाठी फाळांचा अर्थात मोल्डबोर्ड नांगर किंवा सबसॉयलर वापरावा. हलकी आणि पोयटा वाळू मिश्रित माती, या मातीत जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीची धूप वाढते. इथं तव्याचा अर्थात डिस्क नांगर किंवा कमी खोलीवर चालणारा दात्याचा अर्थात चिझल नांगर वापरावा. दगडगोट्यांची जमीन, अशा जमिनीमध्ये मोल्डबोर्ड नांगराचा फाळ तुटण्याची शक्यता असते, त्यामुळं इथं डिस्क नांगर वापरणं फायद्याचं ठरतं. अशा जमिनीमध्ये दगडावरून डिस्क सहज फिरते आणि तुटत नाही. मंडळी पिकाच्या प्रकारानुसार सुद्धा काही अवजारं आहेत. यामध्ये खोल मुळे असणारी पिकं, कापूस, ऊस आणि फळबागा यासारख्या पिकांसाठी खोल नांगरणी आवश्यक असते. यासाठी सबसॉयलर किंवा मोल्डबोर्ड नांगर निवडावा. उथळ मुळं असणारी पिकं अर्थात धान, गहू किंवा पालेभाज्यांसाठी जास्त खोल मशागतीची गरज नसते. अशावेळी चिझल नांगर किंवा रोटावेटरचा वापर प्राथमिक आणि दुय्यम मशागत एकाच वेळी करण्यासाठी योग्य ठरतो.
0: कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: 45 मिनिटं झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात, त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका. टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत, त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते. केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शाम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत. विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री

0: झोपताना तळपायाला गायीच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा, यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते, शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: सर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या तिसऱ्या भागात आवचट जी आपलं स्वागत।
2: रामकृष्णहरी।
1: रामकृष्णहरी, तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करता आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे, तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
2: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं।
1: बर बर।
2: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली। तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे।
1: बरोबर।
2: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची, त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा।
1: बरोबर।
2: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला। त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही।
1: बरोबर आहे।
2: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे। आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो।
1: बरोबर।
2: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या। गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या पत्रावळी वितरित केल्या।
1: बर।
2: आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या।
1: बरोबर।
2: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी ज्याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं।
1: अरे वा,
2: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस।
1: बरोबर।
2: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे।
1: बरोबर।
2: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे। त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो, आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
1: बरोबर।
2: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं जातं। नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो।
1: बरोबर।
2: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं।
1: बरोबर।
2: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं।
1: बर।
2: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं। आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो।
1: बर।
2: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो। या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत।
1: अरे वा। बर।
2: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे। म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे तेही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल। अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे। वारी मार्गावर समजा रोज 5,00,000 लोक दिवसा दुपारी आणि 5,00,000 लोक रात्री भोजन करतायत।
1: बरोबर।
2: तर 5,00,000 लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी

0: वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल.
1: बरोबर.
0: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
1: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुरता निरोप घेतो. नमस्कार. श्रोती हो, ही आकाशवाणी
2: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 आणि 45 सेकंद झाली आहेत. दिनविशेष आज मंगळवार 7 जुलै. सुविचार, सत्याकरता धर्म नाही, सत्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. दिनविशेष, भारत इतिहास संशोधन मंडळाची पुणे येथे स्थापना 1910. संगीतकार अनिल विश्वास यांचा जन्मदिन. काँग्रेस नेते पुरुषोत्तम टंडन यांचा स्मृतिदिन 1961. स्वरचंद्रिका पद्मजा फेणाणे यांचा जन्मदिन 1962. व्यक्तिविशेष, स्वराचे सौंदर्य आणि नितळ भावाविष्कार यांचा आल्हाददायक मिलाव यांच्या ज्यांच्या मैफिलीतून प्रत्ययास येतो त्या स्वरचंद्रिका पद्मजा फेणाणींचा आज जन्मदिन. पंडित जसराज आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतलेल्या या गायिकेचा जन्म 7 जुलै 1962 रोजी कारवार इथे झाला. मायक्रोबायोलॉजी विषयात बीएससी केलेल्या या गायिकेला भारतीय शास्त्रीय संगीतातील परत्व स्पर्शाच्या संकल्पनेच्या जवळपास आपले गाणे पोहोचावे अशी महत्वाकांक्षा आहे. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली या सुरेश भटांच्या गीतानं पद्मजाला लोकप्रियता लाभली. आरती प्रभूची लवलव करी पात सारखी अप्रतिम हृदयस्पर्शी तरल रचना पद्मजांनी रसिकांपर्यंत नेली. आज मी जे गीत गाते ते उद्या गातील झारे, होऊ दे वक्षात त्यांच्या वादळांचे एर झारे, अशीच गाणी सादर करण्याचा हट्ट धरणाऱ्या या गायिकेने कुसुमाग्रज, ग्रेस, सुरेश भट, इंदिरा संत, विदा करंदीकर आणि शांताबाई शेळकेंच्या कविता सादर केल्या आणि त्या ऐकून अशा कविता लिहिल्याबद्दल त्या कवींनाही धन्यता वाटली. मंगलदीप या सुरेल कार्यक्रम सादर करणाऱ्या गर्भरेशमी आवाजाच्या पद्मजाने श्री वाजपेयी, व्हीपी सिंग यांच्या कवितांनाही आपले स्वर दिले. आपल्या मधाळ आवाजाने रसिकांना एकाच वेळी तृष्णा आणि तृप्ती यांचा स्वरानुभव देणारी ही स्वरचंद्रिका. आज त्यांचा जन्मदिन. दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता ऐकूया काही जाहिरात संदेश.
1: मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
5: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
6: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
5: अतिदक्षता विभाग 24 तास

0: उपलब्ध एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
1: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
5: आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7 वाजलेत. आता ऐकूया देशभक्ती गीत. मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कैफी आजमी यांचं, संगीत दिलंय मदन मोहन यांनी.

मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं देशभक्ती गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी. श्रोते हो, तुम्ही ट्यून केलं आहे आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम ऐकत आहात. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरहून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश. मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा. मुंबई, कोकण आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. मराठवाड्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा. यंदा आषाढी वारीत देहू आळंदीऐवजी पुण्यातून सहभागी होण्याचा वारकऱ्यांना सल्ला. आणि नांदेड मुंबई तसंच नांदेड टणकपूर या दोन गाड्यांना प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेनं अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल राज्यापती नियंत्रण कक्षात एक बैठक घेऊन त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तसंच संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याचा आढावा घेतला. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीनं राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं रवाना करण्यात यावीत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं मदत मिळेल याची काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईसह कोकणातले सर्व जिल्हे, पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि बुलढाण्यासह विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
1: एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये तयार होतोय. मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे. या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते. जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे.
0: दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. पालघर जिल्ह्यात काल 200 नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या 45 जणांची सुटका करण्यात आली. पुणे जिल्ह्यात आळंद इथं पुराच्या वेढ्यात अडकलेल्या 400 अधिक भाविकांची सुटका करण्यात आली. इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या इतर भाविकांसह 150 गायींचीही सुटका करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इंद्रायणी नदीवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदीला येण्याऐवजी वारकऱ्यांनी 10 जुलैला पुण्यातून वारीत सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4 पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल.
0: आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, अहिल्यानगरसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यांमध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. जालना शहरासह परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून धाराशिव जिल्ह्यातही संततधार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या लहान मोठ्या 173 धरणांमध्ये सध्या फक्त 17% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातले तब्बल 81 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून 79 प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 11वी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीला 8 जुलै

0: पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार 8 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता पुढील प्रवेश फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली असून त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाली आहे. 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानं हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत दिलं जात आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नांदेड मुंबई आणि टणकपूर नांदेड एक्सप्रेस या 2 गाड्यांना काल प्रारंभ झाला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तर नांदेड रेल्वे स्थानकावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, डॉ अजित गोपछडे यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. नांदेड टणकपूर गाडीमुळे नांदेडचा उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित होईल, तसंच पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल असं वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं. ते म्हणाले,
1: आज देवभूमि उत्तराखंड के टनकपुर से हुजूर साहेब नांदेड़ के लिए नई सर्विस चालू हुई. इसका एक आज से संचालन शुरू होगा. साथ ही साथ हुजूर साहेब नांदेड़ से वाशिम हिंगोली होते हुए मुंबई के लिए एक ट्रेन सर्विस चालू हो, जिससे कि विदर्भा और मराठवाड़ा के कई जिले उनको मुंबई से कनेक्टिविटी हो, वो ट्रेन भी आज से शुरू हो रही है.
0: मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग करण्याची मागणी खासदार संदीपान भुमरे यांनी केली आहे. काल नांदेड इथं दक्षिण मध्य रेल्वे विभागाची वार्षिक आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आपण मांडत असलेल्या मुद्द्यांवर दक्षिण मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं ही मागणी केल्याचं भुमरे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणच्या सूर्यरथाला खासदार भुमरे यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. हा सूर्यरथ पुढील 7 दिवस शहरातल्या प्रमुख बाजारपेठा आणि निवासी वस्त्यांमध्ये फिरणार आहे. सूर्यघर योजनेची माहिती देण्यासाठी आजपासून पुढील 10 दिवस क्रांती चौक उड्डाणपुलाखाली विशेष बूथ उभारला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा 2026 भगवंत देशमुख वाङ्मय पुरस्कार पुण्याच्या साहित्यिक कल्पना धुमाळे यांच्या जारवा या ललितलेख संग्रहाला जाहीर झाला आहे. तर संध्या देशमुख मुळे उत्कृष्ट ग्रंथालय तथा ग्रंथपाल पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा वाचनालयाची निवड झाली आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. भगवंत देशमुख यांच्या जन्मदिनी येत्या 5 ऑगस्टला हे पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान केले जाणार आहेत. पंढरपूरकडे निघालेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या पालखीतला पहिला रिंगण सोहळा काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर साजरा झाला. या रंगलेल्या अश्वरिंगण सोहळ्याला स्थानिक भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेली अंधांची वारी काल परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमार्गे परळी वैजनाथकडे मार्गस्थ झाली. ही दिंडी 7 जूनला वाशिमहून निघाली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथून संत श्री एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला त्याग हा सर्वोच्च असून त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श असल्याचं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त काल जालना इथं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी विचार मंचच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात बागडे बोलत होते. मुखर्जी यांच्या विविध कार्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. धाराशिव जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी महत्वाच्या विविध 45 प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न 50% वाढवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं असून त्यासाठी विकासकामांना निर्धारित वेळेत अधिक गती देण्यासाठी फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग मॉड्यूल तयार करण्यात आल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली. अनुसूचित जात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अनुसूचित जाती संघटनांच्या वतीनं लातूर शहरात काल मोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक अधिकारांवर परिणाम होणार असल्याची भूमिका मांडत आंदोलकांनी प्रशासनाकडे हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन सादर केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं QR कोड युक्त पासनं प्रवेश मिळणार असल्याचं अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे यांनी सांगितलं. या रुग्णालयात दररोज 2 ते 2,500

0: रुग्णांचा राबता असतो। वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये सातत्यानं वादाचे प्रसंग निर्माण होतात, हे टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन सुकरे यांनी केलं। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा। मुंबई, कोकण आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मराठवाड्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा। आणि यंदा आषाढी वारीत देहू आळंदीऐवजी पुण्यातून सहभागी होण्याचा वारकऱ्यांना सल्ला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7:20 झाली आहेत। ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकूया। श्री गंगा हॉस्पिटल।
2: ब्रँड न्यू ऑडिओ सीरीज द सेव्हियर, ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल।
3: आयुष्य कधी कोणत्या वळणावर थांबेल हे कोणालाच माहित नसतं। अशोकच्या आयुष्यातही असंच एक वळण आलं। नेहमीप्रमाणे तो सकाळी कामासाठी घराबाहेर पडला, पण काही क्षणातच एका भीषण अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं। अपघातानंतर त्याचे दोन्ही हात पाय पूर्णपणे निश्चल झाले होते। घरच्यांनी त्याला तातडीने जवळच्या प्रायमरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। MRI केल्यानंतर परिस्थितीची खरी गंभीरता समोर आली। त्याच्या मणक्यातील C5 आणि C6 मधील डिस्क सरकली होती, त्यामुळे मज्जातंतूंवर तीव्र दबाव आला होता आणि त्याच्या दोन्ही हातापायांची ताकद पूर्णपणे गेली होती। त्यामुळे पुढील उपचारांसाठी अशोकला तातडीने श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली। रिपोर्ट पाहिल्यानंतर परिस्थितीची गंभीरता त्यांच्या लक्षात आली। ही अत्यंत क्रिटिकल अवस्था होती। जास्त वेळ गेल्यास हातपाय कायमचे निकामी होण्याचा धोका होता। घरच्यांच्या मनात एकच भीती होती, अशोक पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल का। पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी वेळ न दवडता तातडीने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्याच दिवशी सकाळी सर्जरीला सुरुवात झाली। ही सर्जरी अत्याधुनिक एंडोस्कोपिक टेक्नॉलॉजी म्हणजेच दुर्बिणीच्या सहाय्याने करण्यात आली। या शस्त्रक्रियेमुळे मज्जातंतूंवरील दबाव अचूकपणे दूर करण्यात आला। काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्जरी सक्सेसफुल झाली। पण सर्जरी नंतरचे पुढचे काही दिवस अशोक आणि त्याच्या घरच्यांसाठी महत्वाचे होते। योग्य ट्रीटमेंट आणि एक्सपर्ट केअरमुळे 5व्याच दिवशी अशोक स्वतःच्या पायांवर उभा राहिला। हळूहळू तो चालू लागला, हातापायांची ताकद परत येऊ लागली आणि त्यांच्या दैनंदिन हालचाली पुन्हा नॉर्मल होऊ लागल्या। एका अपघाताने थांबलेलं आयुष्य, योग्य वेळी झालेलं निदान, पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुन्हा नव्याने सुरू झालं।
4: मेंदू व मणक्याच्या जटिल शस्त्रक्रियांवर अत्याधुनिक एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार। श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड।
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकला, श्री गंगा हॉस्पिटलचा। आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध, ऐका भक्ती संगीत। भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर। मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा। भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर।

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडे लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच, नक्कीच. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोर बाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्याच अशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात. तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनच आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून

0: काय SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे तुमच्या नावानं ऍडव्हर्टाईज चाललेले आहे तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय ते इनलिगल आहे असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला इन्क्वायरी चालू आहे अजून मला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील
1: साधा फोन येतो ना
0: साधा फोन रेग्युलर फोन आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल
1: अच्छा
0: व्हिडिओ कॉलमध्ये एक इन्स्पेक्टर तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या
1: अच्छा
0: आणि तुमची आम्ही इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे कारण ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते मग कार्डवर आधार कार्ड असतो ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं ते दाखवले तुमचं आहे का हो माझंच ठीक आहे मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे बर ठीक आहे आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाहीये काही अडचण नाही तुम्ही काही काळजी करायची गरज नाहीये असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली थोडा फोन येतो व्हिडिओ कॉल खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता मग तो वयस्कर माणूस गडबडतो की माझं तर एक खातं नाहीये आधार कार्ड मात्र माझं आहे त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळा हायदोस घातलेला आहे अनेक लोक त्याच्या गँग मध्ये त्यापैकी तुम्ही एक आहात आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली बरं आता ठीक आहे आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल ते म्हणले मला कसं काय नाही तुम्ही जायची गरज नाही आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या
1: अच्छा
0: एक फोन कॉलिंग साठी सायबर गुन्हेगार कॉल करणार एक फोन व्हिडिओ कॉल तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला बेल वाजली दूधवाला आला असेल दूध घ्या त्याच्याशी काही बोलू नका पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात मग लगेच जज दोन वकील मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ
0: कॉलवरती आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे ते कोर्टामध्ये सांगतोय जज ऑर्डर पास करू जजने ऑर्डर पण पास केली तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही असं करून ते जजची ऑर्डर पण येते ती पण नावांची लगेच व्हॉट्सअपवरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच मग ते म्हणते बरोबर आहे आता सांगितलं मग ते आपण काही केलेलंच नाही चांगलं काय हरकत आहे ते सगळं लिहितात की माझे हे नाव माझ्या बायकोचं हे नाव बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत एवढी स्थावर मालमत्ता आहे एवढी माझे अकाउंट आहेत या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत हे सगळं राईट डाऊन करतो तो माणूस शांतपणे आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे सायबर गुन्हेगारला माहिती आहे का नाही मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं तर बस मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला RBIचा अकाउंट एक देतो ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं मग हे बँकेत जातात ज्यावेळेस बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय मग ते सांग ना तुम्ही उतरला का उतरला रिक्षात उतरला उतरला आता बँकेत गेला का गेला कोणा कोण पुढे आहे मॅनेजर तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी मग ते आरबीआयचं त्यावर बाकीच काय सांगायचं नाही त्यांना कुणाला बोलायचं नाही पहिली गोष्ट तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही मित्रमंडळींना काही

0: बोलायचं नाही. घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटायझ झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देत होता का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांचे फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. कारण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेज त्यांना म्हणत होती, अरे फोन कट करा, जाऊ तिकडे, काय होईल ते होईल, आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देश प्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो, आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात करतात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही, नवीनच आहे
0: सगळ्यांसाठी नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर
1: सर, हे नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसणे. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही, कुणाच्याही अंगाला त्याने टच केलेला नाही, कुणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा जरी तुम्ही त्यात फसत चालला असला, तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांना हे सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे, आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट, तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता. फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा. त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात संदेश.
1: मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आंबवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
4: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
5: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
4: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
5: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
7: PM जय अब गरीबों की जय बन गई है.
8: अच्छे उपचार के लिए अब नहीं रहेगा कोई लाचार. देश भर में 60 करोड़ से ज्यादा लाभार्थी हैं. अब 5 लाख के मुफ्त इलाज के हकदार. अब तक 1.25 लाख करोड़ रुपए से अधिक मूल्य के मुफ्त उपचार के लाभ दिए जा चुके हैं और स्वाभिमान और सेहत की सौगात का ये सिलसिला जारी है.
9: आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड करें और पात्र लाभार्थी घर बैठे अपना आयुष्मान कार्ड बनाएं. अधिक जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें.
0: श्रोते हो, रिमझिम पाऊस सुरू झालाय. पावसाळा हा ऋतू तर आहेच, पण प्रत्येक मनात अलगद उतरून जाणारी ही एक भावना पण आहे. कधी तो पहिल्या सरींचा आनंद देऊन जातो, कधी आठवणींचा ओलावा बनतो, तर कधी प्रेमाच्या भावनांना नवी पालवी फोडतो. आजच्या भावधारा कार्यक्रमात पावसांच्या विविध छटा अनुभवूया. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका प्रसन्न, निसर्गमय अशा नीला सत्यनारायण यांच्या गीतानं. या भावगीताला वैशाली सामंत आणि निहेरा जोशी यांच्या सुमधुर स्वरांची साथ लाभली आहे. नील आकाश यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत म्हणजे पावसांच्या पहिल्या सरीचा आनंद अनुभवायला लावणारं

पहिल्या सरींचा आनंद मनात साठवून ठेवला की नकळत आठवणींचे ढग दाटून येतात. पावसाच्या प्रत्येक सरीत एखादी आठवण, एखादा विरह, एखादं हळवं स्मित दाटलेलं असतं. अशाच भावनांना शब्द दिले आहेत सौमित्र यांनी. अशोक पत्की यांच्या सुरेल संगीताला सुरेश वाडकर यांच्या भावपूर्ण आवाजाची साथ लाभली आहे. ऐकूया दाटले पावसाळी.

पाऊस फक्त अंगाला भिजवत नाही तर मनालाही चिंब करून तो। जेव्हा मन प्रेमाच्या ओलाव्याने नाहून निघतं तेव्हा प्रत्येक क्षण नव्यानं फुलू लागतो। अशाच प्रेमभावनांनी ओथंबलेलं हे गीत शांताबाई शेळके यांच्या काव्यमय शब्दांना डॉ संजू शेंडे यांच्या सुरांची साथ लाभली आहे। बेला शेंडे यांच्या सुमधूर स्वरांनी हे गीत अधिकच मनमोहक झालेलं आहे।

याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: गुडघे दुखी गुडघ्यामध्ये पाणी होणे मणका विकार साइटिका लिगामेंट टियर फ्रोजन शोल्डर आंबवात संधिवात हातापायांना मुंग्या येणे पॅरालिसिस AVN, गाउट चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
3: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
4: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
3: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्स-रे सीटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली
4: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड मोबाईल नंबर 825-8872
5: QR कोड स्कॅन करा 5,000 कॅशबॅक मिळवा वा दिवस वसूल झाला
6: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी
7: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज
8: पोटविकार हर्निया अपेंडिक्स मुतखडा शरीरावरील गाठी स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन संपर्क पांचाळ हॉस्पिटल SP ऑफिस समोर वजीराबाद नांदेड
9: PM जय अब गरीबों के जय बन गई है
10: अच्छे उपचार के लिए अब नहीं रहेगा कोई लाचार देश भर में 60 करोड़ से ज्यादा लाभार्थी हैं अब 5 लाख के मुफ्त इलाज के हकदार अब तक 1.25 लाख करोड़ रुपए से अधिक मूल्य के मुफ्त उपचार के लाभ दिए जा चुके हैं और स्वाभिमान और सेहत की सौगात का ये सिलसिला जारी है
11: आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड करें और पात्र लाभार्थी घर बैठे अपना आयुष्मान कार्ड बनाएं। अधिक जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
12: ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांच्या युगलस्वरातील शरद गावंडे यांचं सुगम गीत संगीतबद्ध केलंय चंद्रशेखर गाडगीळ यांनी.

ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांच्या युगलस्वरातील सुगम गीत आपण ऐकलं. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वयित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती सादर करते सदानंद कांबळी. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला आपण ऐकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या पाच वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत. त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत JASC बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या 3रा सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल लिमजे सादर करते सदानंद कामली. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रीकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बर.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर मग.

0: अरे वा शीतल,
1: हाँ
0: इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत कुणीच बसलेलं दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशवे ना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टर मध्ये तर कुणीच बसलेलं दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
2: बाप रे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
3: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
3: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं, टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
0: छान छान. पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
3: नक्कीच ताई, बघा अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
3: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान.
3: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
1: बर बर,
3: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहेत. कॅमेरा आणि

0: बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणी ही नेमकी आणि कमी होते.
1: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात तर?
0: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची. यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एकसमान अंतर हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
2: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास

0: हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
1: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की.
2: हो ना.
1: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते

0: अगो वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्या घेरणीमध्ये काहीतरी तयार करते.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेल घाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता? तर
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते. आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहे. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो.
2: बर.
1: रंग अंदरजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती, आमचं गाव देखील बघू शकतो.
2: किती छान! म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
1: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
2: अगदी अगदी.
0: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
2: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना, ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख, सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाही तर बंद राहतो.
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागलीय म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे
1: आता.
2: अगदी तसंच ताई, आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईल वर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईल वरून पंप सुरू करता येतो, याला म्हणतात IoT, इंटरप्ट नेट ऑफ थिंग्स.
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खत थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
0: छान
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेस आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
1: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाहीये.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरी ही सगळी यंत्र चालूच आहेत. जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायरमुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपले जाते. तर
2: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. अन सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
0: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
0: चल तर मग.

0: अगं अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर? म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो. मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पिकं पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो. तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
2: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल, तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो, आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
2: होय, अगदी शीतलताई. मी सांगतो, हे पोर्टेबल जे माती परीक्षण, आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरत आणि सामू, सर्व काही, त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ॲपवरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइट मध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही, किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
0: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
2: हो नक्कीच. मी सांगतो ना वैशाली ताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाही प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व

0: अवजारांची यंत्रांची माहिती ह्या अॅग्री बोट, अॅग्री ड्रोन, अॅग्री एजीव्ही अशा ह्या आता कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
0: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई. म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमा पुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
1: बरोबर.
0: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
2: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
1: होय ना.
2: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
1: नक्कीच
2: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
1: अगं हो ना. वैशाली, एक सांगू का?
2: काय बरं?
1: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
2: खरे.
1: ते म्हणजे कमी खर्चात, कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
2: अगदी अगदी बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे. नाही का शीतल?
1: नक्कीच श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
2: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

0: आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं, हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं, सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: 3 बजे मैं तो 3 बजे बिजी हूँ, शाम का शो बुक कर लो.
3: यार ऐसा क्या कर रही हो तुम कल 3 बजे?
2: कमाल है, इतना भी नहीं समझते. अरे 3 बजे हम सब मिलकर सुनते हैं
4: सखी सहेली.
5: श्रोताओं, कार्यक्रम चित्रलोक में अब वक्त है एक छोटे से अंतराल का.

हृदय हो, स्वर, शब्द आणि संगीत याचा सुंदर संगम म्हणजे आपला गीतशिल्प कार्यक्रम. चित्रपटातील गाणं एखादी भावना, एखादी आठवण आणि आयुष्यातील एखादा प्रसंग जिवंत करून जाते. प्रेम, विरह, मैत्री, ओढ, आनंद, मानवी भावभावनांचा प्रत्येक रंगाला हिंदी चित्रपट संगीतानं नेहमीच सुरेल अशी अभिव्यक्ती दिली आहे. विशेषतः युगल गीतांमध्ये दोन स्वर एकत्र येतात आणि भावना अधिक खुलून येतात. आज अशीच काही लोकप्रिय, मनाला स्पर्श करून जाणारी युगल गीतं ऐकूया. हे गीत आहे कंपनी या चित्रपटातील बाबुल सुप्रियो आणि सुनिधी चौहान यांच्या युगलस्वरातील, नितीन रायकर यांच्या शब्दांनी सजलेलं असून संदीप चौटा यांनी

प्रेमाची भावना प्रत्येकाच्या आयुष्यात नवा रंग भरत असते. त्या भावनेचीच आणखीन एक सुंदर छटा ऐकूया. धूम चित्रपटातील दिलबर आहे गीत. अभिजीत आणि सौम्य.

0: वो गई, अब काम करें।
1: श्रोते हो, युगल गीतामध्ये प्रेम भावनेसोबतच निसर्ग सौंदर्य आणि कोमल भावनेच्या मिलाप असतो. सौंदर्याचं आणि प्रेमाच्या खोडकर भावनांचं सुंदर असं चित्र रेखाटतं हे गीत. कुमार शानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात नवाब आरजू यांच्या शब्दांना बप्पी लहिरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत ऐकूया.

श्रोतेहो, तुम्ही ट्यून केलं आहे आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम ऐकत आहात गीतशिल्प. कार्यक्रमात यानंतर लोकसंगीताचा स्पर्श असलेलं आणि उत्सवी वातावरण निर्माण करणारं इतिहास या चित्रपटातील कुमार

प्रेमात कधी आनंद असतो तर कधी विरह आणि समजुतीची वाटचाली असते. प्रेमातील ही भावना समजूत आणि नात्यातील भावविश्व व्यक्त करणारं असं हे क्या यही प्यार है या चित्रपटातील गीत ऐकूया. बाबुल सुप्रियो आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये रशीद यांचं गीत. या गीताला संगीताचा साथ चढवला आहे साजिद वाजिद यांनी.

अच्छा, गीतशिल्प कार्यक्रमाची सांगता करूया एका लोकप्रिय प्रेमगीतानं. कुमार शानू आणि अलका याज्ञिक यांच्या मधुर स्वरांनी सजलेलं, अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे समीर यांचं, चित्रपट मेला.

श्रोते हो या सुरेल गीतशिल्प सोबतचा हा प्रवास आजच्या पुरता इथेच थांबूया. राजश्री मिरजकरला आपला निरोप द्या. नमस्कार. गीतशिल्प कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 10:30 वाजलेत. भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकूया. लेखिका आशा बगे, अभिवाचक जयश्री पुराणिक.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: चौपाटीवरची गर्दी विरळ अशी विखुरलेली. रात्री 9:30 सुमार दूर समुद्राच्या पाण्यात उंच इमारती अर्धवट बुडालेल्या वाटणाऱ्या. लाटांची एक लय नेहमी

च्या अस्ताव्यस्त किनाऱ्यालाही यावेळी त्याचा म्हणून एक आवाज होता. एक निवांत जागा पकडून मैथिली आणि मिलिंद बसलेले, जरास पलीकडं चेतन आणि त्याच्या बाजूला कीर्ती. माझं बालपण खूप सुरेख छोट्याशा समुद्रकिनाऱ्यावर गेलं. मला जसा काही तो कोणी खेळायला म्हणूनच दिलेला. पोहायला मी समुद्रावरच शिकले. बोलता बोलता मैथिली थांबली. त्या लाटांशी खेळता खेळताच आपण निर्भय होत गेलो असंच तिला वाटलं. आवाज फक्त लाटांचा. आणि मग चेतननं सुरू केलं राजसन्यास. तुलसी, राया, शिवांगी, सारं तोच. मिलिंदनी ती समुद्राला सन्मुख अशी बसलेली, ती त्याच्याकडे तोंड करून बसली होती. कीर्ती समोरच पाण्याकडे बघत होती. समुद्रावर येणारं वारं अंगाला बिलगत होतं. त्या महानगराचे दिवे दूरवर कुठंतरी पाण्यात पावलं बुडवावीत असे. आणि चेतन बोलत होता. तो जरासा थांबला आणि मैथिली भारल्यासारखी झाली. तिनं मिलिंदची बोटं आपल्या बोटात गुंफली आणि चेतनचा स्वर पकडून त्याच्याबरोबर म्हणू लागली,

रायगडचा राजा आज तुझ्याशी पुन्हा लग्न करीत आहे. मस्तकावरून सुटणाऱ्या या थेंबांची बिनसरांची मुंडावळ तुझ्या कपाळी शोभते आहे. समोर संध्याकाळचा होम पेटला आहे. तुफान दर्यात मरणाचा नेम नसल्यामुळं काळाचा एकच पाश आपल्या दोघांच्या कंठात आहे. त्याचीच लगीन माळ करून डोंगर लाटेच्या बोहल्यावर रायगडचा राजा मनाच्या मुक्या मंत्रानं तुलसी तुलसी तुझ्याशी लग्न लावित आहे.

0: दोघं थांबली तेव्हा एक विचित्र सन्नाटा समुद्राच्या पाण्यावर पसरलेला जाणवला.
1: 3 दिवस पावसाचं तांडव सुरू होतं. धारा तुटत नव्हत्या, थांबत नव्हत्या. सार ठप्प, विस्कळीत. सर्व नियम धाब्यावर बसून कुणीतरी या बेलगाम धारा या शहरावर. मैथिली पाहत राहिली. पाण्याचं पावसाचं हे स्वरूप, प्रलयंकारी, माजलेलं, उन्मत्त, विनाशी, जगवणाऱ्या, जगायला लावणाऱ्या, रुजवणाऱ्या पावसाचं हे अप्रूप.

आज शनिवार. मिलिंदचं आणि तिचं भेटायचं ठरलेलं. दुपारी 4:30 12 वाजता पाऊस किंचित थकल्यासारखा झाला. मैथिलीसारखी गॅलरीकडे बघत होती. पाऊस होतोय का कमी याची चाहूल घेत होती. मध्येच वाऱ्यानं हललेल्या फांद्या पानातून पावसाचे थेंब शिडशिडत वाजले की दचकत होती. आत्या हसली. अगं, तुझ्या वाट बघण्यानं थांबणार आहे का तो? कोण? मैथिलीचं लक्षच नव्हतं. अगं कोण काय? पाऊस. आत्या पुन्हा हसली, पण मैथिलीला हसता आलं नाही. स्टेशनवरच भेटायचं ठरलं होतं, मग तिथून कुठं ते मिलिंदच ठरवणार होता. पण आता जाणंच कसं होईल? फोन करून टाकावा. काय सांगायचं? पाऊस आहे म्हणून जमत नाही. फोन करून टाक ना, आत्या पाळतीवर असल्यासारखंच म्हणाली. पण फोन करायला तर जावंच लागेल. त्यापेक्षा, ती म्हणाली, पाऊस आहे, येणार नाही तोच. मैथिलीला वाटलं, उलट येईल. पाऊस थांबण्याची वाट बघत बोर होण्यापेक्षा, तिनंच स्वतःला सांगितलं. मैथिलीच प्रश्न उकरून काढत होती आणि तीच उत्तरही देत होती. अखेर 3:30 मैथिली निघालीच. पाऊस किंचितसा कमी होत होता, कुणाला जाऊ देण्यापुरता. तिनं मिलिंदनं दिलेला ड्रेस घातला होता. आता असा एकच नव्हता. या अशा पावसात इतका चांगला ड्रेस खराब नाही होणार? आत्या म्हणाली. नाही होणार. दोघेही या, त्यांना घेऊन ये. आले नाहीत पुष्कळ दिवसात. आत्यानं म्हटलेलं तिनं साधं ऐकलंही नाही. छत्री वाऱ्यानं उलटीपालटी होत होती. ती कशी तरी धरून ठेवत मैथिली स्टेशनवर आली. सगळं ओलं चिप्प निथळतं.

0: लोकल बऱ्याच वेळानं आली. दुसऱ्या लोकलमध्ये जागा मिळाली उभं राहायला. ही फास्ट नव्हती. पावसाच्या आणि माणसांच्या आवाजात लोकल कधी सुटली ते कळलं नाही. कुठं थांबत होती तेही कळत नव्हतं. पण कुणीतरी स्टेशनचं नाव घेतलं. मग ती उतरली. उतरल्यावर लक्षात आलं की ती एक स्टेशन अलीकडेच उतरली. पुन्हा पुढची लोकल. नवा ड्रेस खराब झाला, चुरगळला, ओढणी तर जराशी फाटलीही. ती उतरली तेव्हा साडेचारच्या सुमारास थांबलेला पाऊस पुन्हा कोसळायच्या पावित्र्यात. तिनं इकडे तिकडे पाहिलं, तो अजून आलाच नव्हता. येणारच नाही की काय? कुठं उभं राहायचं? साराच प्लॅटफॉर्म ओला होता, नी अजूनही ओलाच होत निथळत होता. गर्दीही तशीच, तुडुंबनी ओली, रेनकोट छत्र्या यातून ठिपकणारं पाणी. कुणीतरी म्हणालं, त्या दिशेनं लोकल येत नाहीत. तिचा जणू ठोकाच चुकला. जिन्याच्या पायरीजवळ ती छत्री सावरत उभी. छत्री हवेनं मागं फेकली गेली आणि हाक आली. मैथिली. तिनं पाहिलं वरच्या पायरीवर तो बाजूला उभा. ती वर जायला लागली, धक्के खात रेटत. पण मग त्यानंच खून केली, तोच उतरत होता. म्हटलं येतेस की नाही? मिलिंद म्हणाला. वा, येणार कशी नाही? नाही, तुझी आत्या. तीही आपल्यात सामील असते म्हटलं. पण तू उशीर किती केलास? मी मघाच आलो, पण मला तूच दिसली नाहीस. मला वेळ झाला, मी एकदा चुकून मध्येच उतरले. आणि ही छत्री आता कशाला डोक्यावर घेतली होती? त्यामुळंच मला तू दिसली नाहीस. ती छत्री उलटी झाली तेव्हा कुठं बाईसाहेब दिसल्या? पगली. त्यानं तिला हसतच जवळ घेतलं. ती ओल्या थंडीनं कापत होती. तू दिलेल्या ड्रेसचं बघ काय झालं, ओढणी फाटली लोकलमध्ये. मिलिंद हसला, तिच्या ओल्या केसांवरून हात फिरवला. चल गरम घेऊ काहीतरी, मिलिंद म्हणाला आणि रेनकोटची एक बाजू काढून तिलाही त्यात लपेटून घेतलं. एवढं काही अडलं होतं का यायचं? तो हळूच म्हणाला. ती हसली लाजून. कुठं जायचं आहे? तिनं विचारलं. कुठंही नाही, इथंच. या प्लॅटफॉर्मवर? हो. हे असंच उभं राहायचं? अर्थात लोक पाहतील? पाहू देत, वी आर बिझी. पुन्हा नाही असा मूर्खपणा करणार, ती म्हणाली. मूर्खपणा अनेकदाच करायचा असतो, त्याशिवाय तो मूर्खपणा होत नाही म्हटलं. तो कुजबुजला. दोघं पावसाकडे पाहत होती. मला पाऊस आजकाल आवडायला लागलाय, मैथिली म्हणाली. मला तर तो आवडतोच, बेफाम बेभान. आपण असे कधी नसतो ना? मिलिंद म्हणाला.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकलं. लेखिका आशा बगे, अभिवाचक स्वर जयश्री पुराणिक, याचा भाग 28 आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्या ना घरी,
3: श्रोते हो फोन फरमाइश। आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध। ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर। मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा। भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर।

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या कार्यक्रमामध्ये बालाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेले लोकगीत ऐकूया.

बालाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकली लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 11 वाजत आहेत. एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम ऐकूया, उमंग.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11:30 वाजलेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अलिशा चुनॉय यांनी गायलेलं अल्बममधील गीत आहे बिंदू यांचं.

मुक्त गोरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं माधव गव्हाणकर यांचं बालगीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं वर्षा भावे यांनी. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गवळण. गायली आहे अजित कडकडे यांनी, रचना आहे अमृत राय यांची, संगीतबद्ध केलंय विलासबुवा पाटील यांनी.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये फारूक कैसर यांची भक्तिरचना ऐकूया, संगीतबद्ध केली लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

शाहीर पिराजी सरनाईक यांनी गायलेला पोवाडा आपण ऐकला. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय?
0: अगं अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्यांनी.
0: तर काय, अगं रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नसता थोडासा शिडकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
0: कोसळायला?
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
0: नाही बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
0: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हंटल. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
1: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
0: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
1: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
0: तेच.
1: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का?
0: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
0: अगं आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
1: छत्री घेऊन भिजायला की काय?
0: नाही नाही नाही, सगळ्यांना सांगायला.
1: काय?
0: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
1: शर्वरी तुला काय वाटतं? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
2: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
0: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती हा, ढग दिसले की म्हणायची सुखद घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
2: हो, आणि आई पापड गोळा करायला पळायची.
1: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिलाय, घेऊन या पटकन.
0: मला तर वाटतं ना जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधीच जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
2: पण त्या बघ समोरच्या काकू काय करतायत?
0: काय ग, कुठे कुठे कुठे काय
2: करतात? त्या बघ धावत धावत दोरीवरचे कपडे
0: काढतात. त्या काय, आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळ्यात घातलेले कपडे काढा
1: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
2: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
1: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
2: अगं त्याचं नाव आहे मृदगंध, नावातच एक गंध आहे.
1: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
2: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
1: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटतं ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
0: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात आहे.
1: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्य

0: वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय, तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
1: वा, हे भारी होतं. पण
2: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
0: खर तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
1: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं, म्हणजे पहिला पाऊस आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
2: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
1: हा, अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
2: काय रे रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
1: नको नको, अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळायला मागे पुढे बघणार नाहीत.
0: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
2: म्हणजे
0: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
1: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
2: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ती खिडकीत बसून गुणगुणायची. सुखदा ते गाणं म्हण ना ग, पाऊस पहिला जणू कानुला.
0: किती गोड गाणं आहे ते.
2: हो,
0: पाऊस पहिला जणू कानुला, बरसून गेला बरसून गेला.
1: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवडेंची आहे.
0: आठवणींना पुसून गेला, बरसून गेला, बरसून गेला.
2: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
0: वा,
1: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
2: शेतकरी.
0: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये, तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
2: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
0: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही, हाच त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
2: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
1: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय ने, आता चहा आणि भजी व्हायला हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
0: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
2: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
1: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
0: कांदे आणशील, चिरणार कोण?
1: शर्वरी.
2: मी का?
1: अगं कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
0: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंबकी काय तो.
2: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
1: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
0: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
1: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
2: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
1: काय
2: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता ग मी मोठी झाली आहे. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
1: खरंय खरंय ते.
0: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ठेवू नकोस.
1: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
2: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळतं ती भीती नव्हती, ती काळजी होती.
0: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नाही, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्याने वापरला नसेल पण जगले मात्र तसंच.
2: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं

0: विसरलो.
1: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लॅस्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लॅस्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
2: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
1: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
0: वा, आजच्या आपल्या गप्पाकीने लिहून ठेवायला हव्या.
1: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
2: चला चहा करते आता.
1: आणि भजी त्याचं काय.
2: ती सुद्धा करू पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
1: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
0: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
2: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटत आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
1: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात. म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का, पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
0: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
1: काय.
0: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
2: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
1: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
0: दादा, तुला पावसाचा आवाज कसा वाटतो.
1: अगं, प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
2: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिक आहे रे, संगीतकार पाऊस.
1: खरे.
0: ए दादा.
1: काय काय काय. ए चल, आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण
2: पावसात.
0: हो, मोबाईल शिवाय, सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
1: आणि छत्री न घेता.
2: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
1: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
0: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
2: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो आणि माणसांच्या मनातही पडतो.
1: पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय.
0: नको, आणल्यात मी तीन छत्र्या.
1: अगं तीन कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या.
0: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
2: अगं ती पण घेऊन आलीस तू.
1: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग तीन छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आवर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासनतास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासनतास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही, पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटी बाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी

असल्या तरी त्यांचा अतिरेक हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतः सोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील

बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतः सोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं, पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही, पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधून मधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05
1: देश की सुरीली धड़कन थोड़ी ही देर में आप समाचार सुनेंगे.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी

0: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है। हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है। इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा।
1: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले। पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं। अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली। इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला। मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं। राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला, पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले। येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत। या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली, ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले। 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला। हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती, आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत, तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. सातही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्ट पासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेले आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओमधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट

0: पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर तीही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी

वन खात्यात भरती करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा, वांद्रे पूर्वमधल्या गरीब नगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या 1 महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता
अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौरा

0: कुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर मधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागवून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 मध्ये करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 साली एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

एफएम बँड 101.1 MHz वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सायंकाळचे 7:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहा,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच
0: है? बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: मंडळी, आज किसानवाणी या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण ऐकणार आहोत कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी, याविषयी युवा कृषी पदवीधर प्रकाश माधवराव पवार यांची आनंद गुडबोले यांनी घेतलेली मुलाखत। पण त्यापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात करूयात या कृषी सल्ल्याने। मंडळी, आपण ऐकणार आहोत शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला। शेळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, पाणी आणि चारा व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे, आहारामध्ये वाळलेला चारा, हिरवा चारा, खुराक, जवस आणि गव्हाचा कोंडा वापरावा, खाद्यामध्ये खनिजाची थोडीशी मात्रा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते, उन्हाचा कडाका वाढल्याने शेळ्यांना देखील उष्णतेचा त्रास होतो, उन्हाळ्यात फुफ्फुसाचे आजार, यकृत, फ्लू आणि कीटकांचा प्रादुर्भाव, जीवनसत्वाची कमतरता, टिटॅनस, एन्सेफलायटिस या आरोग्यविषयक समस्या दिसतात, उष्णतेच्या तणावामुळे दूध उत्पादन आणि गुणवत्ता कमी होते, शेळ्या उष्णतेच्या ताणास अत्यंत संवेदनाक्षम असतात, निर्जलीकरण ही प्रमुख समस्या आहे। शेळ्यांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य राखण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते। उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना सावलीत ठेवावे, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, पाणी आणि चारा व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे, उष्णतेचा ताण, उच्च तापमानामध्ये शेळ्यांचे पुनरुत्पादन आणि दुग्ध व्यवसाय आणि मांस गुणवत्ता यावर परिणाम होतो, शेळ्यांना घाम येत नाही, उष्णतेच्या दिवसात शरीराचे तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या नाकपुडीतून जोराने श्वास आत घेतात आणि बाहेर काढतात, शेळीच्या सभोवतालच्या तापमानानुसार सामान्य तापमान 102.5 अंश फॅरनहाईट ते 104 अंश फॅरनहाईट असावे, मात्र हायपरथर्मियामुळे तापमान 107 अंश फॅरनहाईट 41.7 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास शेळ्यांचा मृत्यू होऊ शकतो, कारण त्यांच्या पेशी या टप्प्यावर क्षीण होऊ लागतात। उष्णतेच्या ताणामध्ये शेळ्या जलद श्वासोश्वास करतात, सतत धडधडतात, बसून राहतात, त्यांना आशक्तपणा येतो। गोठा व्यवस्थापन पाहत असताना गोठ्याची स्वच्छता ठेवावी, गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, उन्हाळ्यात शेळ्यांना गोठ्यात पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, त्यामुळे गोठ्यातील तापमान जास्त वाढ होणार नाही, गोठ्याभोवती उंच सावली देणारी झाडे असल्यास मोठा गोठा आणि भोवतीचे वातावरण थंड राहते, उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यांपासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो, त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती असणे आवश्यकता आहे। ज्या शेळ्यांचे केस लांब लांब वाढलेले आहेत त्यांची उन्हाळ्यामध्ये कापणी करावी, उष्णतेचा ताण असलेल्या शेळ्यांना ताबडतोब चांगल्या वायुविजन किंवा हवेचा संचार असलेल्या थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवावे, झाडाखाली शेळ्यांना ठेवल्यावर लगेच ताजेतवाने वाटते। मंडळी, कार्यक्रमात ऐकवित आहोत कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी, याविषयी कृषी पदवीधर प्रकाश माधवराव पवार यांची आनंद गुडबोले यांनी घेतलेली मुलाखत। चला तर ऐकूया ही छानशी मुलाखत। मंडळी, आज किसानवाणी या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी याविषयी एका तज्ज्ञ व्यक्तीची मुलाखत। परंतु त्यापूर्वी त्यांचा परिचय आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। तसं राहणार कलंबर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील हे युवा कृषी पदवीधर आहेत। त्यांचं शिक्षण वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी बीएससी ॲग्री झालेलं आहे आणि ॲग्री झाल्याच्या नंतर हे शांत न बसता विविध नामांकित दैनिकांमध्ये त्यांचे लेखही कृषीच्या संदर्भाने प्रकाशित झालेले आहेत। एवढेच नाही तर त्यांचा कृषीच्या

0: क्षेत्रामध्ये एकंदरीतच चांगला अनुभव आहे आणि त्यांच्याशी आज आपण एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने हितगुज करणार आहोत, चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि नक्कीच या संवादाचा आपल्या असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींसाठी फायदा होणारच आहे. विषय कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी असा आहे आणि सध्याला आपल्या परिसरामध्ये पाऊस चांगला झालेला आहे आणि त्यामुळं या परिसरामध्ये बऱ्यापैकी पेरणीची कामं झालेली आहेत, काही ठिकाणी सुरूही आहेत. जे काही मोठे शेतकरी आहेत, सदन शेतकरी आहेत, त्यांची कामं सुरू आहेत, तर जे काही छोटे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची पेरणीची कामं संपलेली आहेत. अशा या परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या करत असतात. काही ठिकाणी तणनाशके फवारतात तर काही ठिकाणी कीटकनाशके फवारतात. मग ही फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हा एक महत्वाचा प्रश्न आपल्या असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींच्या समोर असतो आणि मग या प्रश्नाचं उत्तराची जी काही सखोल चर्चा आहे आज या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनातील जे काही छोटी मोठी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उलगड आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. अनेक युवा शेतकऱ्यांच्या ज्या काही मनातील शंका आहेत त्या शंकांचं निरसन या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे. मग आपल्या असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं मी या ठिकाणी आज जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत प्रकाश माधवराव पवार यांचं आपल्या असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आणि सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीनं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. नमस्कार पवारजी.
1: नमस्कार.
0: एकंदरीतच आपण कृषीमध्ये पदवीधर झालेला आहात आणि पदवीधर झाल्यानंतर आपण थांबलेला नाहीत, तर विविध दैनिकामध्ये आपण लेखही प्रकाशित केले आहेत. या व्यतिरिक्त आपण सातत्याने कृषीच्या संदर्भाने वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासही करत असता आणि अभ्यास करून थांबत नाहीत, तर ती त्या गोष्टी आपण समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी इत्यंभूत असा प्रयत्नही करत असता. असाच प्रयत्न करत असताना आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वेळ दिलात. आज असंख्य असे शेतकरी बंधू भगिनी हा कार्यक्रम अतिशय आवडीनं ऐकत आहेत, तर आपण कृषीमध्ये शिक्षण घेतलं तेव्हापासून ते आज तक आहेत नेमकं कोणकोणत्या प्रकारचं कार्य केलेलं आहे?
1: सर, मी कृषी पदवी संपादन केल्यापासून आजपर्यंत मी कृषी क्षेत्राशी एकदम माझी नाळ जुळलेली आहे आणि त्यामध्येच मी पूर्ण वेळ काम करत असतो. काम करत असताना आपले जे शेतकरी बांधव आहेत, युवा शेतकरी आहेत, यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो आणि त्यांना मदत करत असतो.
0: वा वा, अतिशय छान. सर, एकंदरीतच सध्याला जी काही शेतीमध्ये शेतकऱ्यांची, युवा शेतकऱ्यांची जी काही कामे सुरू आहेत ती नेमकी सध्याला कोणकोणती कामं सुरू आहेत बरं?
1: सर, आता यावर्षी आपल्या सर्वांना माहितच आहे की अल्निनोच्या प्रभावामुळे आपल्याकडे पाऊस हा थोडा उशिरा सुरू झालेला आहे आणि पेरण्या पण यावर्षी थोड्या लेट म्हणजे उशिराच झालेल्या आहे सुरू, आणि जवळपास 15 जूनच्या नंतर आपल्याकडे पेरण्याला सुरुवात झालेली आहे आणि आता पेरण्या जवळपास संपत आलेत, काही सुरू आहेत.
0: हो ना.
1: त्याचबरोबर आता शेतामध्ये सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे फवारणी सुरू आहे. आता ही फवारणी, सर्व शेतकरी जवळपास आता फवारणीकडे वळलेला आहे आणि फवारणीची कामे शेतात आता सुरू आहेत. सर,
0: एकंदरीतच आपण आता या ठिकाणी सांगलात काही ठिकाणी पेरणीची कामं सुरू आहेत तर काही ठिकाणी पेरणी झालेलीही आहे, तर पेरणीनंतर सध्याला जी काही शेतीमध्ये फवारणीची कामं सुरू आहेत, तर ही फवारणीची कामं सुरू असताना नेमकी कोणकोणत्या प्रकारची फवारणी सुरू आहे?
1: सर, आता आपल्याकडे साधारणतः शेतकरी दोन प्रकारची फवारणी करतो. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तणनाशक. या तणनाशकामध्ये सुद्धा दोन प्रकारची आपण फवारणी करू शकतो, म्हणजे पेरणी केल्या बरोबर म्हणजे आपलं जे पीक आहे ते उगवण्याच्या पूर्वीची एक फवारणी करतो आपण, किंवा आपलं पीक उगवल्यानंतर त्याच्यानंतर एक फवारणी करतो, म्हणजे तणनाशकाची अशा प्रकारे दोन फवारणी करतो. त्याचबरोबर आपण जेव्हा आपलं पीक वर येत असते, जेव्हा आपलं पीक मोठं होते, तेव्हा आपण पिकाला कीटकापासून इतर रोगापासून वाचवण्यासाठी आपण कीटकनाशकाची फवारणी करतो. म्हणजे तणनाशक एक फवारणी आणि दुसरी फवारणी म्हणजे कीटकनाशक, अशा दोन प्रकारच्या आपण मुख्यत्वे फवारण्या घेत असतो.
0: एकंदरीतच सर आपण अतिशय समर्पक असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु आता शेतकरी जे काही फवारणीकडे वळलेले आहेत आणि फवारणी हे करत आहेत,

0: परंतु फवारणीपूर्वी शेतकऱ्यांनी जी काळजी घेणं गरजेचं असतं तर ती काळजी कोणती आहे आणि कशा प्रकारे घ्यायला पाहिजे? बरं
1: सर, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं मी उत्तर असं म्हणेन की फवारणीपूर्वी आपल्याला काळजी घेत असताना अत्यंत आवश्यकता आणि खबरदारी घेतली पाहिजे याच्यासाठी की फवारणी केल्यानंतर आपण त्याला उपाययोजना करण्यापेक्षा फवारणीच्या अगोदरच जर त्याचा आपण उपाय केला तर पुढील आपल्याला जे धोके होणार आहेत ते टाळता येतील. त्यामध्ये मुख्यत्वे करून जे फवारणी करणारा व्यक्ती आहे आपला, जो कोणी शेतमजूर असेल, शेतकरी असेल, जे कोणी व्यक्ती असेल, तर त्यांनी फवारणीपूर्वी त्यांनी काही गोष्टी अशा पाळल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी पूर्ण शरीरावर असं झाकल असं कपडे घातले पाहिजे, म्हणजे कपड्याने पूर्ण शरीर त्याचं झाकलेलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या डोळ्याला चष्मा असला पाहिजे आणि आपला जे N95 जो मास्क आला होता मागे तो मास्क, तोंडाला मास्क घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं डोकं पूर्ण झाकलेलं असलं पाहिजे आणि याची आता सध्या मार्केटमध्ये फवारणीची किटच डायरेक्ट मिळत आहे, उपलब्ध आहे बाजारामधून. जर ते किट जर त्यांनी फवारणीपूर्वी घातली आणि हे जे मी सांगितले की मास्क घातला पाहिजे, चष्मा घातला पाहिजे, त्याचबरोबर पूर्ण अंग भरून कपडे घातले पाहिजे आणि शक्यतो ते जे फवारणीच्या पूर्वी काही खाल्ले म्हणजे तोटा, तंबाखू, खरा किंवा मद्यपाशन हे केलेलं नाही पाहिजे.
0: वा वा वा, अतिशय छान. म्हणजे ही फवारणीपूर्वी घ्यावयाची शेतकऱ्यांनी काळजी आहे.
1: नक्कीच.
0: वा वा, अतिशय छान. सर, आपण या ठिकाणी ही काळजी घेत असताना किंवा हे सर्व सांगत असताना आता बऱ्यापैकी फवारणी करताना काही वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यामध्ये आपण तुम्ही या ठिकाणी अतिशय छान असं समर्पक या ठिकाणी सांगितलं किंवा फवारणी करताना किंवा त्यापूर्वी तर हे कुठल्याही प्रकारचं सेवन करायला नाही पाहिजे. परंतु सर, कीटकनाशके आणि तणनाशके ही फवारणी करत असताना ही एकत्र फवारणी करता येते का?
1: नाही सर, यामध्ये कसं आहे की कीटकनाशके आणि तणनाशके हे एकत्र फवारणी केलीच नाही पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि त्याचबरोबर दुसरी एक मी असं या ठिकाणी सांगेन की जो पंप असतो, जे काही आपल्याकडून फवारणी करण्यासाठी पंप वापरला जातो फवारणीचा, तर तो पंप देखील आपल्याला तणनाशकाचा पंप आपण कीटकनाशकासाठी वापरला नाही पाहिजे. जर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे दोन पंप जर नसतील उपलब्ध तर त्यांनी जो तणनाशकाचा पंप आहे तो अगदी स्वच्छ धुवून घेतल्याशिवाय ते वापरला नाही पाहिजे. त्याचं एक नोझल असते, शेतकऱ्यांना बांधवांना माहित आहे की त्याचे जे पार्ट आहेत फवारणी यंत्राचे, आपल्या फवारणी पंप जो असतो, तर तो पंप देखील आ तणनाशकाचा कीटकनाशकाला वापरताना एकदम स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच फवारणी केली पाहिजे.
0: अच्छा.
1: आणि त्याचबरोबर दोन्ही एकत्र फवारणी केली नाही पाहिजे.
0: वा वा वा, अतिशय छान. परंतु हे सगळं करत असताना बरेच शेतकरी यामधून गेले आहेत, परंतु काही नवीन जे शेतकरी आहेत ते ह्या गोष्टी करत नाहीत आणि मग त्याचा पिकावर काय परिणाम होतो?
1: तर आपण आता बघितलं असेल की काही ठिकाणी काय होते की समजा आपण ज्वारी, ऊस वगैरे ह्या पिकाचं जे पंप आहे त्याच्यामधून जे आपण तणनाशक फवारतो, हे फवारत असताना त्यांनी जर समजा आपला तो जर पंप स्वच्छ धुवून घेतला नाही, त्यांनी कापूस या जर पिकावर जर फवारला, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे आले असतील किंवा शेतकऱ्यांना बांधवांना अशा अडचणी येतात की त्या कापसाच्या पिकाचे हे जे पानं असतात ते एकदम लांब झालेले असतात किंवा आखडलेले असतात किंवा जे आपलं नॉर्मल त्याचं जे साईज असतो त्या साईज मध्ये नसतात. एकदम दुसऱ्या दिवशी बघितल्यानंतर ते पानं एकदम आकडून गेले असतात किंवा आपले असे तिरके लांब झालेले असतात आणि मग ते या ठिकाणी आपल्या उत्पन्नावर त्याचा इफेक्ट होतो आणि आपलं पिकाचं नुकसान होऊ शकते.
0: अच्छा अच्छा. म्हणजे एकंदरीतच तणनाशकाची फवारणी केल्यानंतर जर पिकाची कीटकनाशकाची फवारणी करताना जर आपण काळजी घेतली नाही तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
1: नक्कीच सर, नक्कीच.
0: वा वा, अतिशय छान. सर, आता आपण सांगितलं, परंतु हे सगळं करत असताना काही गोष्टी ज्या आहेत फवारणीस काही पर्याय व्यवस्था आहे का की फवारणीच न करता ते शेतकऱ्यांना करता यावं असं काही आहे का?
1: सर, या ठिकाणी मी सांगेन की अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात आपण की आता आपल्याकडे निसर्ग हा जे काही आहे त्यामध्ये नैसर्गिक आपल्याकडे 99% आपलं कीटक असो किंवा रोग याचं नियंत्रण होत असते. यामध्ये आपल्याला 1% आपल्याला नियंत्रण करायचं असते, पिकाला आपल्याला वाचवायचं असते. मी या ठिकाणी सांगेन की आता काय झालेलं आहे की आपल्याला फक्त कीटकापासून त्या पिकाचं आपल्याला संरक्षण करण्यापुरतं फवारणी करणं गरजेचं आहे. पण आपल्याकडे शेतकरी बांधवाची किंवा आपली मानसिकता अशी आहे की ते कीड जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत आपण जहाल जे आपल्याकडे औषधं आहेत बाजारमधून ते घेऊन आपण फवारणी करत असतो. त्याच्यामुळे काय होते की आपलं एक तर खर्च वाढतो आणि आपल्या सजीव सृष्टीचं नुकसान करत असतो त्या ठिकाणी. त्यासाठी मी म्हणेल की आपल्याकडे पर्याय म्हणजे नैसर्गिक शेती आहे, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण त्याला पर्याय देऊ शकतो या ठिकाणी. त्याचबरोबर आपल्याकडे चिकट पिवळे सापळे आहेत जे की आपलं एरंडीचं तेल जर एखाद्या आपल्या पोत्यावर जर

0: लावून आपण जर ते शेतामधून फिरवलं तर बऱ्याच कीटक त्याला चिटकतात आणि त्याचं आपण नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे लाईट ट्रॅप म्हणून आपल्याकडे आहेत, आपण लाईट ट्रॅपला जर वापर केला तर जे कीटक आहेत ते सायंकाळच्या वेळी त्या ट्रॅपमध्ये येऊन अडकतात आणि आपलं नियंत्रण होऊ शकते, जे की फवारणी तिथून करण्याची आपल्याला गरज पडत नाही. त्याचबरोबर फेरोमॅन ट्रॅप आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण लावल्यानंतर आपण कीटकांचं नियंत्रण करू शकतो.
1: अतिशय छान, खरंच सर अतिशय इत्यंभूत असं या ठिकाणी आपण समर्पक उत्तर दिलेलं आहे. बऱ्यापैकी आपण वेगवेगळे पर्यायही या ठिकाणी असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींना सांगितले आहेत. बऱ्याच शेतकरी बंधू भगिनींना ते पर्याय माहीतही नसतील, परंतु आपण या संवादाच्या दरम्यान या मुलाखतीच्या दरम्यान ते पर्याय या ठिकाणी सांगितलेले आहेत. परंतु हे सर्व करत असताना बाजारातून शेतकरी बांधव ज्यावेळेस कीटकनाशिके असतील किंवा तणनाशिके असतील हे खरेदी करतात, आणि मग खरेदी करताना शेतकरी बंधू भगिनींना कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे ती त्याच्या संदर्भाने त्यांना माहिती नसते, तर आपल्या असंख्याशा शेतकरी बंधू भगिनींसाठी या संदर्भाने आपण काय सांगणार आहात?
0: सर, मी या ठिकाणी सांगेन की जेव्हा आपण तणनाशक किंवा आपण कीटकनाशक बाजारामधून खरेदी करत असता तेव्हा जे काही कीटकनाशके किंवा तणनाशक आहेत ते लेबल क्लेम म्हणजे शासनाने ज्या कीटकनाशकाला मान्यता आहे त्याच कीटकनाशकाची त्यांनी खरेदी केली पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी खरेदी करत असताना आपल्या पिकामध्ये कुठली कीड आहे किंवा आपल्याला कुठले तण आपल्याला नियंत्रण करायचं आहे त्यानुसार आपण ते बाजारातून त्या कीटकनाशकाची तणनाशकाची आपण निवड केली पाहिजे आणि तेच घेतले पाहिजे. आणि ते फवारल्यानंतर त्याचं आपल्याकडे पक्क बिल घेतलं पाहिजे बाजारामधून, आणि ते बिल आणि ते जे काही आपण कीटकनाशक घेणार आहोत त्याची जे पावती आहे आणि त्याचे जे पाकिट त्याचे जे डबे आहेत ते फवारल्यानंतर सुद्धा आपण जतन करून ठेवले पाहिजे.
1: अच्छा, म्हणजे त्यापासून जर काही विपरीत घडलं तर आपल्याला क्लेम देखील करता येतो.
0: समजा एखाद्या वेळा एखाद्या शेतमजुराने किंवा आपल्या शेतकऱ्यांनी फवारणी केलेली आहे, फवारणी करताना समजा आता शक्यतो फवारणी करत असताना आपण सकाळच्या वेळेत किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे. आज समजा आपल्याकडे तीव्रतेचा वारा असेल तर वाऱ्याच्या दिशेने आपण फवारणी केली पाहिजे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जर फवारणी केलो आपण तर तो जो फवारा आहे आपल्या अंगावरती आपल्या चेहऱ्यावरती आपल्या डोळ्यावरती येऊन आपल्या शरीराचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वाऱ्याच्या दिशेने फवारणी केली पाहिजे आणि फवारणी करत असताना सकाळी किंवा सायंकाळी केली पाहिजे.
1: सर, एकंदरीतच आपण खूप छान असं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, परंतु बऱ्याच वेळेस कीटकनाशकांचे जे काही मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम असतात ते नेमके कोणकोणते परिणाम असतात? सर,
0: आता या ठिकाणी कसं आहे की फवारणी करताना जे सुरुवातीला आपण जे सांगितलं ते काळजी घ्यायला पाहिजे ती जर घेतली नाही किंवा आपण समजा चुकीच्या पद्धतीने फवारणी केलो आणि फवारणी करता असताना आपण काही समजा व्यसन खरा तंबाखू किंवा मद्यपान केलेलं असेल त्याच्याबरोबर जर काही कीटकनाशकाचा अंश आपल्या जर शरीरामध्ये गेला असेल तर त्यांना त्या ठिकाणी दुखापत होण्याची शक्यता असते किंवा त्यांना चक्कर येऊ शकते, मळमळ होऊ शकते. जर समजा एखाद्या व्यक्तीला तसं जर झालंच असेल फवारणी करताना कोणाच्या डोळ्याला त्रास होऊ शकतो, कारण डोळ्यामध्ये डायरेक्ट चष्मा वगैरे त्यांनी जर वापरला नसेल तर त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये कीटकनाशक जाऊन त्याचा त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. असं जर एखाद्या व्यक्तीला झालं असेल, चक्कर येत असेल, तर त्यांना सर्वप्रथम आपण त्यांना दवाखान्यात जर जवळ असेल तर त्यांनी गेलं पाहिजे. त्याचबरोबर एखाद्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर त्याला जमिनीवर झोपून त्याला कृत्रिम श्वास देता येईल का तर त्याचं आपण व्यवस्था केली पाहिजे, दिलं पाहिजे. आणि त्याचे जे कपडे आहेत ते काढून त्याला आपण कपडे बदलून त्याचं अंग पुसून घेऊन त्याला मोकळ्या हवेमध्ये ठेवलं पाहिजे आणि ताबडतोब आपण दवाखान्यामध्ये त्याच्याकडे जे फवारणीचं जे डबा आहे जे काही पॉकेट आहे ते जर त्याने सोबत घेऊन गेला समजा तर त्यांना उपचार करण्यासाठी कुठला कीटकनाशकामुळे त्याला विषबाधा झाली ते तिथं घेऊन गेल्यानंतर त्याला उपचार करण्यासाठी लवकर उपचार होतील आणि त्याची मदत होईल.
1: अच्छा बरं सर, हे आपण या ठिकाणी सांगितलं ते सगळं विषबाधा झाल्याच्या नंतर सांगितलं, परंतु विषबाधा होऊच नये यासाठी दुसरे असे काही वेगवेगळे पर्याय आहेत का?
0: हो, नाही, मी तुम्हाला सांगितलंच आहे की यापूर्वी की विषबाधा होऊ नये यासाठी आपण काळजी हीच घेतली पाहिजे. फवारणी आपण शक्यतो सकाळच्या वेळेत केली पाहिजे, पूर्ण कपडे घालून फवारणी केली पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, चष्मा वापरला पाहिजे. हे जर पर्याय करून घेतलं तर विषबाधा होण्याचे कमीत कमी चान्सेस असतात.
1: वा, अतिशय छान. सर, एकंदरीतच कीटकनाशक फवारणी करताना जे काही शेतकरी बांधू भगिनींनी काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भाने इत्यंभूत अशी आपण या ठिकाणी माहिती तर दिलेलीच आहे, परंतु ही सगळी माहिती देत असताना अनेक शेतकरी हे वेगवेगळ्या प्रकारे फवारणी करत असतात. मग या सर्व शेतकरी बंधू भगिनींसाठी या कार्यक्रमाच्या शेवटी आपण त्यांना काय संदेश देणार आहात?
0: सर मी या ठिकाणी असा संदेश देईन की आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, आपण गरज असेल तरच फवारणी केलं पाहिजे, आणि शक्यतो आपण जे

0: नैसर्गिक संसाधनं आहेत आपल्याकडं, जे चिकट पिवळे सापळ्याचा मी उल्लेख केला त्याचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर आपल्याकडं फेरोमोन ट्रॅपचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर लाईट ट्रॅपचा वापर केला पाहिजे, जहाल कीटकनाशके आपण फवारणी करण्याचं टाळलं पाहिजे. शक्यतो आपण घरच्या घरी कीटकनाशके तयार करून आपण फवारणी करू शकतो, जसं की त्याच्यामध्ये लिंबोळी अर्क आहे, त्याचबरोबर आपण दशपर्णी अर्क आहे, असे जे काही आपण जे आपल्या स्वतः आपण तयार करून जर वापरले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि आपला खर्च सुद्धा कमी होईल, त्याचबरोबर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि येणारं उत्पन्न आपलं सुद्धा चांगलं राहील आणि आपल्या सजीव सृष्टीसाठी सुद्धा ते चांगलं राहील. एवढंच मी या ठिकाणी सांगेन.
1: सर, अतिशय छान आणि खूप महत्वाचा असा असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींसाठी आपण या ठिकाणी संदेश दिला आहे. आपण आज कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयाच्या अनुषंगाने आज जी काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला म्हणजेच सध्या

0: आपण दशपर्णी आर्क आहे असे जे काही आपण जे आपल्या स्वतः आपण तयार करून जर वापरले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि आपला खर्च सुद्धा कमी होईल, त्याचबरोबर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि येताना उत्पन्न आपलं सुद्धा चांगलं राहील आणि आपल्या सजीवसृष्टीसाठी सुद्धा ते चांगलं राहील. एवढंच मी या ठिकाणी सांगेन.
1: सर अतिशय छान आणि खूप महत्वाचा असा आज संख्या अशा शेतकरी बंधू भगिनींसाठी आपण या ठिकाणी संदेश दिला आहे. आपण आज कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयाच्या अनुषंगाने आज जी काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला म्हणजेच सद्यस्थितीमध्ये जी काही कामे आहेत त्या कामाच्या संदर्भानेही आपण या ठिकाणी इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त सद्य परिस्थितीमध्ये शेतीमध्ये जे काही पेरणी झाल्याच्या नंतर फवारणी आहे तर ती फवारणी कीटकनाशकाची असो वा तणनाशकाची असो या फवारणीच्या संदर्भानेही आपण माहिती दिलेली आहे. त्यासोबतच फवारणी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा फवारणीपूर्वी काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भानेही इत्यंभूत अशी माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा जे काही फवारणीला वेगळे पर्याय काय काय आहेत त्या पर्यायाच्या संदर्भानेही आमच्या असंख्य शेतकरी बंधू भगिनींसाठी आपण या ठिकाणी ते वेगवेगळे पर्याय या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि ते नक्कीच आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींसाठी पर्याय अतिशय महत्वाचे आहेत असं या ठिकाणी मी जाणतो. या व्यतिरिक्त कीटकनाशके किंवा तणनाशके हे एकत्र फवारता येत नाहीत याच्या संदर्भानेही आपण इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त बाजारातून शेतकरी बंधू भगिनींनी कीटकनाशके घेताना किंवा तणनाशके घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे कशा प्रकारे घ्यायला पाहिजे हेही या ठिकाणी सांगितलं. या व्यतिरिक्त कीटकनाशकांचे जे काही मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम आहेत तर त्या दुष्परिणामाच्या संदर्भाने असतील किंवा विषबाधेच्या संदर्भानेही आपण या ठिकाणी इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे. आणि एवढ्यावर न थांबता शेवटी आमच्या असंख्य अशा युवा शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतकरी महिलांसाठी शेतकरी बांधवांसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून छान असा संदेश दिलात की आपण नैसर्गिकरित्या जी काही शेतावर फवारणी करत असतो त्यामध्ये दशपर्णी असेल सेंद्रिय शेती असेल या संदर्भानेही खूप छान असा महत्वाचा मोलाचा संदेश दिलात आणि या ठिकाणी आपल्या वेळेतील वेळ काढून आमच्या असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींसाठी वेळ दिलात आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आमच्या असंख्य शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं मी या ठिकाणी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद सर.
1: आताच आपण कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी याविषयी युवा कृषी पदवीधर प्रकाश माधवराव पवार यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

मंडळी, याबरोबरच किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन आणि संकलन होतं आनंद गुडबोले यांचं. निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी, पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार. आपण ऐकत होतात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता रात्रीचे 8 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि त्यानंतर मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम. हे कार्यक्रम रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकू शकाल.

भारत सुंदर भारत चला उभारू निरोगी भारत साध ही आमची उद्याच साठी आरोग्यदायी घडू भारत।

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू। आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं। त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा। हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है।
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या

जुन्या कराराची आठवण करून दिली आहे. अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं. अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते. गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच अॅपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त

0: यांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल एन एस राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी दोन हात करेल. त्यानंतर व्हॅन्कुव्हर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजेलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: लोग कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार.

0: next 2 days. In FIFA World Cup round of 16, match between defending champions Argentina and Egypt is underway in Atlanta. Egypt was leading 1-0 when the reports last came in. In Keralam, 3 people were killed in a landslide at the tunnel construction site near Kaladi in Mepadi, Wayanad, following heavy rainfall today. 9 workers who were trapped underground were rescued and shifted to the government medical hospital, Mepadi. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.